बिनि वांगनि रां 5,000 कसम जागै आनि यागो खाथि देहेदै तन्मारावनो से सानै दं होनखै बा कारे ओइ बिनि रां न बिनि गानाव खितारि रिखाता आबोनो जरै जागै बायखांखरा पेखाखतै पेख्रबै रे जागानो होनै दं ओतै तामसा

0: 20 हजार ताई त मुलेखा नसा नंसि लेखा कांखै बनाया
1: मोंनिया बमेला बेरायना सिमिदि बता ते मुंसानि बागैसे थांना नायलायो
0: जा मुसाबो ताई मुसा माका आबो तामो
2: ताई ता मुंनासा ता सिं किचिंग बे दाखुनै हंखायबा जसानि थंखानि के